0: हेलो हेलो
1: हेलो निकावा
0: हे गो तू गाना रात मेरे रे है
1: एक तो तुम्हारा
0: इंदे केवे
1: एको
0: तुमरोवा उमरो कनेसा बतो
1: एको नचागा कोई फुल समझंतीता मुझे मुड़ी कुड़ी रास्ता खाता
0: akoze cyane ntiyamenye ibyo turimo keve sukwipfurizanya isabato nziza
2: ineguza ya Yesu yakoze nka Filipo
0: hello
2: yashaka kuriyorodani nijwigiwe
0: karero tubashimire cyane mwebwe mwese mwabandanije mudukwikirana Masegonda mirongo itatu isaha zine zijya kuba zuzuye neza ikiganiro Tumiru wawe aruhuke isabato hakaba ariho kigarukiye mu kanya gato mucamukwikirana ikiganiro isabato